0: काढले गेतो लवा गमी पुना गोता
1: हा
0: हा हा मसले नही गा लवा अटो हाल म तो
1: आ ओके
0: बरंग फाल जेंगे बदले म बाकी वाला न मलका आ ओके मलका आया बाकी वाला फ मम्मी हाय सब मलका के रिक्वेस्ट लवा एको कुरिया ताने

0: Activa IFM 90.1 MHz.
1: Viral Vibe. Viral Vibe. ಡೆಂಗಳ್ಕೊಂಡ್ ಮಿ ಬಲಾಲನಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಾನಿಕ್ ರೀಮಿಕ್ಸ್ಗೆ ಫೋರಿ ಕದಕಮು ಕೊಡಕೊ ದುರಜ್ಜೆಹಿಲ ವರ ಫುಂಗ್ ಇಹುಸಾಸ್ತಕಿಂಗ್ ಇವಿಗೆಂದ ಮಡುಮ್ಯಾತಿರಿಲವೇಕ ದೆಹಾಸ್ ಹವನಾಹರು ಕೈಲಾಶ್ ಕೇರ ನೆರುನು ಏನಾಗೆ ಪುರತಮ ಆಲ್ಬಮ್ ಕೈಲಾಸಾಗ ಹಿಮನಾಫವಾ ತೇರಿ ದೀವಾಣಿಯಕಿ ಇಂಡಿ ಪಾಪ್ ಮ್ಯೂಸಿಕ ಮೂಳಿ ತಫಾತು ಅಡೆ ತಾರಫ್ ಕೊತಿಲ್ಲವೇ ಮಿಲವ ಹುಷಾಳಾದಿನಿ ಕೈಲಾಶ್ ಕೇರ ಏನಾಗೆ ಬೇಂಡ್ಗೆ ಮೆಂಬರು ಕಮವ್ವ ಪರೇಶ್ ಅದಿ ನರೇಶ್ ಕಾಮತ್ ಲವಾಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಉಫೆದಿಗೆಂಗೈ ಸೂಫಿ ಅಸ್ತುತಕ ಸಾಫ್ಟ್ ರಾಕ್ ಅದೇ ಫಂಕ್ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಎಕ್ಕೊಲ್ಲಾಗೆ ಮಿಲವಾಗೆ ಮ್ಯೂಸಿಕ್ ಎಕಣಿವೆಸ್ ಮಿ ತಫಾತು ಗುಳು ಇವಿಗೆಂದೆ ಎಗೊತೂನ್ ದೋಲಕಾಯಿ ಹಾರ್ಮೋನಿಯಂ ಅದಿ ಈರಾನ್ಗೆ ಸಿತಾರ್ ಫದ ಸಗಾಫಿ ಸಾಮಾನು ತವಣಿ ಇಲೆಕ್ಟ್ರಿಕ್ ಗಿಟಾಯ ಗುಳುವಾಲಫ ಅದಿ ಹಮ ಎಯಾಯಕು ಕೈಲಾಶ್ ಕೇರ್ಗೆ ತಫಾತು ಅಡಕೀವೆಸ್ ಮಿಲವ ಎಹಾ ವೈರಲ್ ವುಮ್ಗೆ ಸಬಬು ತೇರಿ ದೀವಾಣಿಗೆ ಹಗೀಗೆ ಅಸರು ಗುಳಿಫವಣಿ ಏಗೆ ಮಾನಾಗೆ ಫುಮ್ಮಿನ ರೂಹಾಣಿ ಲೋಯ್ಬ ಅಮಿಲ ನಫ್ಸು ಲೋಯ್ಬಂಗ್ ಎಕ್ಕೊ ದೂಕೊಲ್ಲುಮ್ಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾ ಕೊಫವಾ ಮಿ ಲವ್ಯಾಗಿ ಹುಸಾಸ್ತ ಆದಾಗೆ ಲೋಬಿಗೆ ಪೊಪ್ಲವತಕ ಬುರೆ ಮಾ ಬೊಡ ಅಡುವಹಾ ಮೀಹುಂಗೆ ಹಿತ್ತಕಾ ಗುಳಿಗೆಂದಿಯ ಮಿ ಲವಣಿ ಎಂಟಿವಿ ಚೆನಲ್ ವಿ ಅದಿ ರೇಡಿಯೋ ಚಾರ್ಟೋಗೆ ಎವ್ವನಾಗ ಗ್ಯಾಗಣಕಂ ಅಹರೆಂ ಹಾ ದುವಹುವೆ ವಿಯಫಾರಿಗೆ ಗೊತ್ತು ಬೊಡು ಕಾಮಿಯಾಬಿಯಂ ಹೋದಾಫ ಅದಿ ಕೈಲಾಶ್ ಕೇರ್ವಣ್ಣಿ ಎಮ್ಮೆ ಮೊಳು ಫಿರಿಹಿನ್ ಲವಕಿಯುನ್ ತೆರಿಯಾಗೆ ಫಿಲ್ಮ್ ಫೇರ್ ಅವಾರ್ಡ್ ವೆಸ್ ಹಾಸಿಲ್ ಕೊಫ ಕೈಲಾಶ್ ಪುನಿಗೊತುಗ ಮಿಲವ ಉಫೆದ್ದುಮಕಿ ಹೀವೆಸ್ ನುಕುರಾಫದ ಅಜಾಬು ಕಮೆ ದಿಹಾಸ್ ಹತರ್ವಣಾಹರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಪ್ರಗತಿ ಮ್ಯಾದಾನುಗೊಯಿಂಗ್ ಏನಾಗೆ ಫುರತಮ ಶೋಗ ಕುರಿನ್ ಲಿಯಫನುವ ಅದಿ ಫರಿತ ಕೊಫವೆಸ್ನುವ ಲಫ್ಸುತಹಕುಂ ಫರಿತ ಕೊಫವೆಸ್ನುವ ಲಫ್ಸುತಹಕುಂ ಏನಾ ಕುಲ್ಯ ಕಲವಕಿಯಂ ಫೆಶಿ ಸ್ಟೇಜ್ ಮತೀಗ ಹುರೆ ಪ್ರೀತ್ ಕಿ ಲತ್ ಮೊಹಿ ಏಸಿ ಲಗಿ ಮಿ ಬಸ್ತಕ ಏಗೆ ರಾಗು ಹಿತಂಗೌಮು ಏಕಂ ಹುಟ್ಟುಮ್ಗೆ ಬದಲುಗ ಏನಾ ಕುರಿಯಗೆಂದಿ ಏ ರಾಗು ದಿಯಮಾಗುಂ
2: दीवानी तो बहुत मिरेक्युलस गाना है जी। हम एक कॉन्सर्ट कर रहे थे, पहला कॉन्सर्ट, और पहले कॉन्सर्ट में दिल्ली में प्रगति मैदान में राहत फतेह अली खान, शफकत अमानत खान, ये पाकिस्तान के दो बैंड हैं, और इधर से इंडियन ओशन और कैलाश खेर, तब तक कैलाशा निर्मित नहीं हुआ था। तो कैलाश खेर बैठ के गा रहे हैं, हारमोनियम लेके गा रहे हैं, और साथ में नरेश परेश खड़े हैं अंक। तो मैं ऐसे देख देख के आई कॉन्टेक्ट बनाऊं और गाऊं। दिल्ली की ऑडियंस तो है बहुत ही वार्म और बहुत ही कोजी, तो बड़ा सुन रहे हैं, बड़ा अच्छा। उस वक्त मेरा हिट गाना अल्लाह के बंदे है रंगदीनी रिकॉर्ड हो चुका, लेकिन फिर भी मेरी हिम्मत है, मैं किसी नॉर्म्स में गया ही नहीं कि रिलीज भी नहीं हुआ फिर भी ना गाऊं, गाऊंगा भाई, और फिर भी मैं पूरा कॉन्सर्ट करने जा रहा हूँ। देखिए, तो कुछ अपने ओरिजिनल भी गा रहा हूँ वहाँ, और किसी को कुछ नहीं पता, लेकिन लोग तारीफ कर रहे हैं। अचानक बैठे बैठे मैं ये वहीं पे ये लाइन गाने लगा, प्रीत की लत मोहे ऐसी लागी, हो गई मैं मतवारी, बल बल जाऊं अपने पिया को, जाऊं वारी वारी, अरे एरी सखी मैं कासे कहूं, मेरे हृदय उठे उड़ारी। तब वो ये बोल आए, और प्रेम प्याला भर भर पीऊं, हारी मैं दिल हारी, तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं। वहीं चल रहा है ये गाना, एक्सटेम्पोर गाना निर्माण हो रहा है सर। तेरे नाम से जी लूं, तेरे नाम से मर जाऊं, ऑडियंस सामने है, तेरी जान के सदके में कुछ ऐसा कर जाऊं, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं। और फिर अच्छा अटका दिया बाबा ने अचानक, तो मैंने वहां हो जी हाँ हाँ जी गा दिया, तूने क्या कर डाला, मर गई मैं मिट गई मैं, हो जी हाँ हाँ जी इज अ फिल इन द ब्लैंक है सर, फिलर है वो, हो गई मैं तेरी दीवानी।
1: मिलावे की अमिल इंडी म्यूजिक के तेरे ऐ लवे नवेस मी के कामयाबी इन वरा मुहिम मुकामे साबित को दिन ए आम बॉलीवुड पॉप स्टाइला मुले तफात म्यूजिक विस बलागनंग इंडिया के अडवे हुन ते तैयार नति बिकंग बोडे प्रोडक्शन था कु उफदा इच्चक वरे बोडा फन्नानु गे हितुन सीधा नुकुन इहुसास्तन एमी हुन पेनु बिकंग कैलाश केर गे अडुं तेरी दीवानी गेनस्तिनी ए इहुसास
3: प्रीत की लत मोहे ऐसी लागी